0: Indie Top 10 Kanika ke saath on Mirchi. It's hot.
1: Mirchi.
2: Iska bana, uska bana, saka bana. Ya bana. Murga, murga. Naveed wala murga. Mirchi murga.
3: हेलो
4: हेलो भाई राज, एक ये बात बता भाई, तू तेरी इनकम कितनी है?
3: बोल कौन?